0: समुदायस्य बलिष्ठा सहभागिता च देशस्य वन्यजीवानां रक्षणाय अनुकरणीयम् उदाहरणमस्ति। झारखंड राज्ये JSSC CGL परीक्षायाः निरस्तीकरणाय CBI अन्वेषणाय च छात्रान्दोलनस्य अद्य 17 दिनं वर्तते। रांची नगरे विधानसभां प्रति पदयात्रां कुर्वत्सु छात्रेषु आरक्षक बलेन जल प्रक्षेपणास्त्रस्य प्रयोगः कृतः। प्रशासनं पक्षतः उक्तं यत् छात्राणां याचनाः स्वीकृताः सन्ति, तथापि प्रदर्शनकारिणः छात्राः स्वस्य प्रमुख याचनाः अधिकृत्य अद्यापि स्वनिर्णये दृढाः सन्ति। अशेषे हि देशे हर घर तिरंगा इत्यभियानं सर्वत्र अत्यन्तम् उत्साहप्रदं गतिं भजते, येन राष्ट्रिय गौरवस्य ऐक्य भावनायाः च सामूहिक उत्सवे समाजस्य सर्वेषां वर्गाणां जनाः सहभागिनः भवन्ति। एतत् अभियानम् अस्य मासस्य 17 दिनांकं यावत् प्रचलिष्यति, यत् अस्मिन् वर्षे वन्दे मातरं राष्ट्रगीतस्य 150वार्षिकी समारोहेण सह सम्पद्यते, येन सर्वस्य देशभक्तस्य हृदयम् अत्यन्तं प्रमुदितमस्ति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी विकसित भारतस्य संकल्पं पूर्त्यै अस्मिन् अभियाने जनसहभागितायै आह्वानम् अकरोत्। केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन देशवासिनः ध्वजयात्रा माध्यमेन वन्दे मातरं गानेन च इतं राष्ट्रिय महोत्सवं संवर्धयितुम् आग्रहो विहितः। सहैव असौ स्वगृहेषु राष्ट्रध्वजम् उत्तोल्य हरघरतिरंगा.com जालपुटे सेल्फी इति आत्मचित्रं प्रेषयितुमपि आहूतवान्। चीनदेशे डॉल्फिन चक्रवातस्य सम्पातनानन्तरं शंघाई नगरं समेत्य पूर्वचीनक्षेत्रात् 10 लक्षतोप्यधिकाः जनाः सुरक्षितस्थानेषु प्रापिताः। अनेन चक्रवातेन सम्पूर्णे क्षेत्रे भीषणवृष्टिः अजायत, येन यातायातसौविध्यम् अबाधत। अत्रावधेयं यत् अद्य शंघाई नगरे प्रायः 1000+ विमानसेवाः निरस्ताः। एतदतिरिच्य शाङ्गडोङ्ग्, हेनान्, हुबेई, अन्हुई, जिङ्गांग्सु, जेजियाङ्ग् प्रान्तेषु अतीव तीव्रवृष्टेः पूर्वसूचना च प्रख्यापिता। शंघाई नगरे अपि अति तीव्रवृष्टेः संभावना वर्तते। प्रशासनेन जनाः बाह्यगतिविधीन् परिहर्तुं निर्दिष्टाः। चीन प्रशासनेन पूर्वमेव एतदर्थं रक्तवर्णीया संचेतना च उद्घोषिता आसीत्। इति वार्ताः।
1: ആകാശവാണി ഇപ്പോൾ സമയം 6 കഴിഞ്ഞ 29:50. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്, പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ PM സൂര്യാഘർ.